0: सकाल मन पिसु नाही हेउ देखा
1: अरे बुढा सब दिने पतरे के बिन
0: बस पुली भूति करी अंशु मुठा मुठा टंगा सन सकाल मन पिसु नाही हेउ देखा तू कर पिला पैसा मांगले नाही।